नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड तिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्र